यार साईं ॻाल्हि त ॾाढी भली आहे, पर तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे टी स्किन प्यूरी क्रीम जो इस्तेमालु करिणो आहे। अच्छा लुबना हमारे साथ, लुबना कहती है, अच्छा लुबना ने शायरी भेजी।

0: बिल्कुल क्लियर थी वेंदो आहे, चाहे प्रोस्टेट ग्लैंड कंहिंखे गदूद आहे, प्रोस्टेट कंहिंजो वधियल आहे, उन जो बि बग़ैर ऑपरेशन, हर्निया जो ऑपरेशन थींदो आहे, हर्निया बि असां वटि बग़ैर ऑपरेशन जो जेको आहे सो कामयाबु इलाज मौजूदु आहे। चाहे मिसाल ॻाल्हि जो हिकिड़ो मुख़्तलिफ़ ॿियूं जेके मोरूसी जेके ॿियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि, हेपाटाइटिस बी, हेपाटाइटिस सी, या चाहे जेको आहे सो दम आहे कंहिंखे पुराणो, उन जो बि असां वटि कामयाबु ट्रीटमेंट, अस्थमा जे हवाले सां, एलर्जी जे हवाले सां कामयाबु इलाज मौजूदु आहे। या साइनसाइटिस कंहिंखे नक जी हॾी जे मथां गोश्त वरी वेंदो आहे, या ट्रॉन्सलाइटिस थींदा आहिनि, गले जा गदूद वधी वेंदा आहिनि, उन्हनि जो बि मेडिकल में ऑपरेट थींदो आहे, ऐं पोइ गले जा गदूद ऑपरेट करे जेको आहे सो कढिया वेंदा
1: आहिनि। तव्हांजे मौज़ू खे अॻिते वधाईंदे हलंदासीं, पहिरियां वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, त पहिरियां हलूं था कमर्शियल ब्रेक जी तरफ़। समीन वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, पहिरियां हलूं था कमर्शियल ब्रेक जी तरफ़। गॾु जो ॿुधंदा रहो जीअं मेहरापुर FM 94, प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि।

0: کمرشل بریک بعد ایک دفعہ بیہر اما سبرین سجلن کے پروگرام میں بھلی کار چونداسی پروگرام صحت جی گال چی مہرا پر ایف ایم 94 تن لائیو پیش کے پی ونی اواں جو پینجو میزبان حاکم علی جسکانی اواں سان گڈ آہی اساں جے اسٹوڈیو میں موجود سن جو مشہور و معروف ڈاکٹر منظور حسین میمن صاحب جے کی مختلف بیمارن بابت جان دیندا آہن ڈاکٹر صاحب جو خاص مہربانی آہن محبت آہن جے کو پینجو قیمتی وقت کڈی کرے اساں جے اسٹوڈیو میں ایندا آہن ائی اچن تھا 0301-9196-851 اسانجو لائیو کال نمبر آہے تواں اسانجے پروگرام میں بذریعہ لائیو کال شامل تھی سکو تھا ڈاکٹر منظور حسین میمن صاحب اسانجو سندھ جو مشہور و معروف ڈاکٹر آہے ڈاکٹر صاحب کے بھلی کار چونداسیں خوش آمدید چونداسیں 0301-9196-851 تے تواں کال کرے پروگرام میں شامل تھی سکو تھا ڈاکٹر صاحب سینئر لیکچرر نواب شاہ ہومیوپیتھک میڈیکل کالج اسپتال نواب شاہ ڈاکٹر صاحب ہر اربع خمیس جمعہ چھنچھر آچر سومر تے یعنی ہفتے جا چھ ڈی صبح جو دہیں کا شام پنجے وگے تائیں جرمن ہومیوپیتھک کلینک ساموں ودھن پوٹرا پیٹرول پمپ کوتلی کبیر روڈ مہراپور شہر میں مریضن جو علاج کندا ہن کا بھی بیماری لا علاج ناہی اواں کے بالکل بھی مایوس نہ تھو مایوسی کفر ہے تین کرے کدے بھی مایوس نہ تھو ہر بیماری جو ڈاکٹر صاحب وٹ علاج ہے لا علاج مریض بھی جے ہوندا ہیں جن کے ڈاکٹر لا علاج کرے چھڈیندا ہیں ایون کراچی تے ویندا ہیں فری گری وری ڈاکٹر صاحب وٹ ایندا ہیں اڑے مریضن بابت اساں ڈاکٹر صاحب کھا پچھندا سی ڈاکٹر صاحب کافی مریض جے کے لا علاج تھی کرے چندا اواں جے میموری مطابق جے کے اواں اج جو موضوع وے الریڈی میموری ہے تواں کے کافی مریض اڑا یاد ہوندا ہیں جے کے لا علاج تھی ہوجن ائی وری تاں وٹ صحت یاب تھی ہوجن اڑا کے اساں کے بدھائی دو مریضن دے والے سان
1: جی سے بالکل کھوڑ سارا پیشنٹس کافی اساں انہاں دے ویوز بھی لائیو جے کو اس ایف ایم تے لے اسیں یا جے کے لائیو ایف ایم تے بھی جے کو اسو کال کرے بدھائی لائیں خاص کرے جکڑے تا مشہور واقعے میں پوچھنو تا مثال جی تا گال بلیڈر اسٹون جی گال کی تا گال بلیڈر اسٹون پیشنٹ جن کے 20 ایم ایم جی گال بلیڈر اسٹون ہوئی تا انہ جی ماشاءاللہ جکو سو وا اسٹون اخراج تھی وئی یعنی ختم تھی وئی ان میں ماشاءاللہ وہ بالکل صحت یاب تھی پانا ویوز بھی دئی ہو اڑے طریقے سے کڈنی اسٹون جی ہت دا عموماً جکو سو خاص کرے جکے بھی پیشنٹ ماشاءاللہ آئندا ہیں انہوں کے اساں ہومیوپیتھک کے حوالے سے جے میڈیسنس ڈیندا تو انہوں میں کافی فرق پہ جی اڑی طریقے سے کچھ گزرل ٹائم جا کچھ واقعات ہیں مثلا دادو شہر میں عمر جدید کلینک ہوئی تو ہوتے دادو شہر جو ہوا شمبانی بھروچ پیشنٹ ہوا ان لیڈیز پیشنٹ کے پریگننٹ ہوئی ان کے 8 اسٹون جو ہے سو 10 ایم ایم جا مختلف سائزز جی ہوئی
0: کہ
1: 8 اسٹون ہوئی جی ماشاء اللہ ان کے ڈاکٹر نے آپریٹ کیا لیکن انہوں نے آپریٹ کیا ہو لیکن انہوں نے جدید ان کی پریگنینسی جو 9th منتھ ہو جدید سیزر تھی تو بعد میں ہی وہ ان الگ سے آپریشن کر سکوں تھا لیکن الحمد للہ کچھ پیشنٹ اصا کا دوا وی ان کے بدایا ان کے دوا ڈنی سی تو الحمد للہ ان باری باری جو سو یعنی ودن منتھ میں ان جو وہی 8 اسٹون جو سو نکری ویو وہ پیشنٹ جو سو پچھاڑی کافی ساری اصل دعاؤں بھی ڈیندا ویا بیا بھی کھوڑ سارا پیشنٹس ان موکل یہ نہ صرف کڈنی اسٹونس کے حوالے سے جیسے بغیر آپریشن کے حوالے سے گال کرجیے پائلس کی تو پائلس میں بھی اڑا پیشنٹ کھوڑ سارا آیا جے بغیر آپریشن تھی چاہے فسٹولا ہوجائے چاہے پائلس ہوجائے وہ ان کا ختم تھی یا گدور کے حوالے سے گال کئی سی تو گدور میں بھی گھنے کے پروسٹیٹ گلینڈ جن ویو ہے ان جو اصا جو میں 40-40, 60-60 ایم ایم 100-100 جو سو ملی گرام تھی ویسا وہ بھی جو سو ماشاء اللہ اصا بالکل پیشنٹ صحیح تھی سو یہ ایکڑی شفا کی گال ہے شفا اللہ تعالیٰ کے ہاتھ میں ہے لیکن گال ہے ہومیوپیتھک دوا کے حوالے سے تو وہ تھی پہنچائی سی یا نک کی ہڈی جو گوشت ودی وی ہے ان جو بھی جی ساجر قصو بھی اصا کھولے ہوسی گال ادھ میں رہی وی تو چاہے ٹرانسلائٹس ہوجن یا گلے جا گدود ہوجن تو ان جو بھی جدید اصا بیسیکلی ایکڑا نیزل پلپس الرجی کے کرے جو ریشو نک میں اچھی ویسے ہے پوئے وہ گدودن کی صورت اختیار کرے ان جی جدید اصا میڈیسنس ڈیندا ہوں تا अलहमदिल्ला उहे बि जेको आहे सो बिल्कुलु उन्हनि जी एलर्जी बि ख़तमु थी वेंदी आहे ऐं उहे गदूद बि ख़तमु थी वेंदा आहिनि छो जो उन्हनि जे ॾिसो हिकिड़ो नाज़ुक मसइलो हूंदो आहे जॾहिं उहो जा गदूद निकिरी ईंदा आहिनि त न हू साह सही खणी सघंदा आहिनि न वरी जेको आहे सो सही ॻाल्हाए सघंदा आहिनि उन्हनि खे न बिल्कुलु नास बंदि हूंदी आहे राति जो सुम्ही न सघंदा आहिनि अहिड़े क़िस्म जे मरीज़नि खे जेके अहम निशानियूं हूंदियूं आहिनि उनखे एलर्जी न छॾींदी आहे खूंगरा उन्हनि जा आम हूंदा आहिनि ऐं जॾहिं अव्हांखे ख़बर आहे त जॾहिं उन्हनि जो नक जी जेके गदूद वधी वेंदा आहिनि उनजे करे छो जो ईयर नोज़ थ्रोट हिकिड़ो ई रस्तो हूंदो आहे कन नक ऐं गले जो पोइ जॾहिं उहो रेशो ॻणंदो आहे या गदूद ठही वेंदा आहिनि त पोइ उन्हनि खे कननि ते बि ताड़ी चढ़ी वेंदी आहे यानी उहे कननि खां न ॿुधी सघंदा आहिनि ऐं कननि खां बि रेशो वरी ॻणणु शुरू थी वेंदो आहे ऐं उहो ई रेशो वरी जेको आहे सो जॾहिं कन ब्लॉक थी वेंदा आहिनि त वरी गले जे तरफ़ जेको आहे सो कंदा आहिनि पोइ यानी वरी गले में हुननि खे जेको आहे सो इहो जेको आहे सो जंहिंखे निडियलेस बि चऊं ज़ुकाम थी वेंदो आहे या चेस्ट कंजेक्शन थी वेंदी आहे बलगम पोइ उन्हनि जो न निकिरंदो म्यूकस ठही वेंदो आहे त उनजो बि असां वटि होम्योपैथी उन अहिड़े क़िस्म जे पेशंट्स जे लाइ फ़िलहालु फर्स्ट एड तौर ते मां ॿुधाईंदो आहियां त उन्हनि खे गरम पाणी जी भाप जेको आहे सो वठणु घुरिजे या गरम पाणी सां जेको आहे सो उन्हनि खे गराड़ा करणु घुरिजनि ऐं गरम पाणीअ सां जेको आहे सो नमक विझी उनजो नक साफ़ु करणु घुरिजे त इहा हिकिड़ी फर्स्ट एड आहे लेकिन उन्हनि जो मुकमल ट्रीटमेंट होम्योपैथिक में छो जो ऑपरेट माण्हू केतिरो कराईंदो ऑपरेट कराइण खां पोइ बि इहे केसिस ॾिसण में आहिनि चाहे साइनोसाइटिस जा हुजनि चाहे ट्रांसलाइटिस जा हुजनि ऑपरेशन कराइण खां पोइ बि जेको आहे सो वरी उहे साॻई जेको आहे सो उन्हनि जा गदूद वधी वेंदा आहिनि ऐं इहो ई हाल साॻोई स्टोन्स जो बि हूंदो आहे तव्हां चाहे स्टोन कढायो बि ऑपरेट करायो लेकिन ऑपरेशन खां बाद में बि जेको आहे सो वरी स्टोन्स ठही वेंदा आहिनि असांजो होम्योपैथिक दवाउनि में इहो ई जेको आहे सो हिकिड़ी मौजज़ाना करामतूं रखियल हूंदियूं आहिनि त जॾहिं हिकिड़ी त ऑपरेशन खां बग़ैर पथरी निकिरींदी आहे लेकिन दवा अहिड़ो कमु करे वेंदी आहे त वरी उहा पथरी न ठहंदी आहे यानी एतिरा पंहिंजा असरात छॾे वेंदी आहे सो इन हवाले सां होम्योपैथिक दवा तमामु जेको आहे सो आई त होम्योपैथिक दवा जो को बि साइड इफ़ेक्ट कोन्हे को हिकु त अव्हांखे फ़ाइदो जेको आहे सो यानी जड़ खां वठी मर्ज़ खे ख़ात्मो कराईंदी आहे ऐं हिन जो को बि साइड इफ़ेक्ट कोन्हे को त पोइ असां छो न जेको आहे सो उन रस्ते ते अचूं जेकी असांखे को फ़ाइदो ॾिए ऐं को नुक़सान खां अलावा जेको आहे सो फ़ाइदो ॾिए सो उहो आहे होम्योपैथिक दवा होम्योपैथिक दवा हींअर त जग जहान में मशहूरु आहे ऐं जेके बि असांजा जेको से मशाला चाहे हिते चाहे जेको आहे हींअर ॿाहिरि काफ़ी सारा पेशेंट आहिनि जेके असां वटि होम्योपैथिक मेडिसिन्स ते ई जेको आहे हूंदा
0: आहिनि प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि शी मेहरापुर एफ एम 94 जो ई आवाज़ तव्हां जे समातुनि ते पहुचे पियो डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिब सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं अस्पताल नवाब शाह असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि जेकी मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति तव्हांखे ॼाण ॾेई रहिया आहिनि डॉक्टर साहिब जो ख़ासि महिरबानी मोहबतूं आहिनि जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे डॉक्टर साहिबु असांजे स्टूडियो में ईंदा आहिनि अव्हांखे हाणे कराची नवाब शाह हैदराबाद या इस्लामाबाद वञण जी ज़रूरत नाहे उहो ई सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर असांजे स्टूडियो में मौजूदु आहे 0301-2196-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशन सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं अस्पताल नवाब शाह डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु गुर्दे जी पथरी आहे मसाने जी पथरी आहे ऐं इन खां अलावा गले जा गुदूद वधियल आहिनि या नक जी हॾी वधियल आहे उनजो बग़ैर ऑपरेशन जे इलाजु कयो वञे थो अव्हांखे ऑपरेशन कराइण जी का बि ज़रूरत नाहे कॾहिं बि अव्हांखे मायूस न आहे थियणो गोॾनि में सूरु आहे संदनि में सूरु आहे जोड़नि जो सूरु आहे नक कन गलो पुराणो नज़लो निछो मथे जो सूरु अधु मथे जो सूरु नज़र जी कमज़ोरी कन जो वहणु कन जो सूरु घटि ॿुधण में अचणु शुगर ब्लड प्रेशर दिलि जा मर्ज़ फालज खंघ टीबी मादे जो सूरु मादे जी अल्सर त्री जो वधणु जिगर हेपाटाइटिस बी सी गुर्दनि जो इन्फेक्शन मर्दनि ऐं औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाजु कंदा आहिनि डॉक्टर साहिबु हर अरबा ख़मीस जुमो छंछर आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं डॉक्टर साहिबु मरीज़नि जो इलाजु कंदा आहिनि हर जुमे छंछर ऐं आचर ते यानी हफ़्ते जा 3 ॾींहं डॉक्टर साहिब जी जेकी चेकअप फीस हूंदी आहे उहा बिल्कुलु फ्री हूंदी आहे बिल्कुलु मुफ़्त हूंदी आहे जेका जर्मन फ्रेंचाइज़ वारा बर्दाश्त कंदा आहिनि जेके डॉक्टर साहिब जी फीस बि अफोर्ड नथा करे सघनि उन्हनि जे लाइ इहा हिकिड़ी फैसिलिटी रखी वई आहे डॉक्टर साहिब जे तरफ़ां डॉक्टर साहिब जी जेकी कंपनी आहे उन जे तरफ़ां जीअं हा डॉक्टर साहिब खे पंहिंजो चेकअप कराए सघनि इहा ॻाल्हि मूंखे ज़रूरु ॿुधाईंदासीं नोट कराईंदा हलंदासीं ते अवां के दवा स्टोर तां वठणी हुंदी आहे। प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर FM 94 जो ही आवाज़ अवां जे समातुन ताईं पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति अवां खे ॼाण ॾेई रहिया आहिनि। 0301-9196-851। डॉक्टर साहब खे भलीका चवंदासीं, ख़ासि महिरबानी आहिनि डॉक्टर साहब जूं, जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में डॉक्टर साहब आया आहिनि। ऐं डॉक्टर साहब जी इहा हिकिड़ी मोहबत आहे जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में ईंदा रहनि था। उर्दू बि ख़ासि कली खां ई परवानो ज़ुल्फ़कार अली ख़ासि कली साहिब जूं ख़ासि महिरबानियूं मोहबतूं आहिनि। प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, तव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिलु थी सघो था। 0301-9196-851 ते कॉल करे ऐं शामिलु थी सघो था। प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर FM 94 जो ही आवाज़। डॉक्टर साहिब पंहिंजे मौज़ू खे अॻिते वधाईंदा हलूं था। इन खां अलावा ॿिया जेकी मुख़्तलिफ़ असांजा प्रोग्राम में माना जेकी मरीज़ आहिनि या जेके व्यूज़ ॾींदा रहनि था, उन्हनि जे बारे में असीं जीअं तव्हां गुर्दे जी मसाने जी पथरी जी ॻाल्हि कई, इन जी पित जी पथरी जी, ख़ासि तौर ते माण्हू चवंदा आहिनि त साईं पित जी पथरी नाहे निकिरी सघंदी, ऐं तव्हां वटि ॾिसो हिकिड़ो होम्योपैथिक में निकिरी वञे थी, त इन जे लाइ अवां छा सजेस्ट कंदा आहियो, ख़ासि तौर ते ट्रीटमेंट खां अलावा जेकॾहिं उन्हनि खे थिए थो, या वरी जेकॾहिं पितो माण्हू कढराए था अचनि पिया, उन्हनि सां वरी मादे जो मसलो थी थो वञे पियो, उन्हनि खे छा चवंदासीं?
1: तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे ऐं वाक़ई बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त जॾहिं पितो जेके असांजा फैट्स हूंदा आहिनि उहो पितो अख़राज कंदो आहे, पर जॾहिं पितो पंहिंजो कमु छॾे वेंदो आहे या पितो जॾहिं रिमूव थी वेंदो आहे त पोइ सारो प्रॉब्लम, सॼो लोड जेको आहे सो न मादे ते अची वेंदो आहे, ऐं पोइ मादो हमेशह डिस्टर्ब रहंदो आहे, उन जे करे पेशंट खटियूं खटियूं ढकारियूं उन खे ईंदियूं आहिनि, वात में पाणी अची वेंदो आहे, पेट फूलजी वेंदो आहे, ऐं हां में सूरु पवणु शुरू थी वेंदो आहे। इहा तकलीफ़ ख़ासि करे राति जे टाइम में जेको आहे सो उन पेशंट खे थींदी आहे। जिन खे इहे थींदड़ आहिनि उहे ज़रूरु जेको आहे सो इन ॻाल्हि खे नोटिस कंदा हूंदा त उन्हनि खे इहा तकलीफ़ राति जे टाइम में ऐं तमामु हिकिड़ी दर्दनाक तकलीफ़ थींदी आहे ऐं तमामु घणी तकलीफ़ जॾहिं वञी उहो हॉस्पिटलाइज़ थींदा आहिनि, ड्रिप्स वग़ैरह लॻंदियूं आहिनि ऐं इंजेक्शन्स वग़ैरह, तॾहिं उनखे आराम मिलंदो आहे। लेकिन होम्योपैथिक में जेको आहे सो जॾहिं ट्रीटमेंट ॾिनी वेंदी आहे त उन में इहो गॉल ब्लैडर खे रिमूव करण जो सवाल ई पैदा न हूंदो आहे, छो जो इहे स्टोन्स जेको आहे सो निकिरी वेंदा आहिनि ऐं गॉल ब्लैडर पंहिंजे असल सूरत में हूंदो आहे ऐं वरी पेशंट जेको आहे पेशंट जो मादो सही तरीक़े सां कमु कंदो आहे। सो इन जे करे ई जेको आहे सो अच्छा जेकी तव्हां पुछो त जेकॾहिं इलाज खां अलावा जेकी देसी ॾसनि जे हवाले सां असां ॻाल्हि कयूं त ॾिसो कुदरत जेको आहे सो उनजी हर शइ में शिफ़ा रखियलु आहे। जीअं मिसाल जैतून जो तेल आहे, अल्ला ताला जैतून जो ज़िक्र क़ुरान शरीफ़ में कयो आहे ऐं जैतून जे तेल में शिफ़ा आहे। अहिड़े तरीक़े सां 40 ॾींहनि ताईं हिकिड़ो कामयाबु नुस्ख़ो मां हमेशह ॿुधाईंदो ईंदो आहियां ऐं हाणे त जेको आहे सो हर को अव्हांखे ॿुधाईंदो बि हूंदो त 40 ॾींहनि ताईं जेकॾहिं हिकिड़ो चमचो सुबुह जो नेराने नीम गरम गिलास पाणी में अवां जेको आहे सो हिकु चमचो जैतून जो तेल, हिकु चमचो माखी ऐं हिकु चमचो लीमे जो रस जो मिलाए तव्हां पीआरींदव पेशंट खे त उहो अल्ला ताला जी महिरबानी सां उहो एतिरी जेको आहे सो पंहिंजी ताक़त रखे थो जो उन पथरी खे जेको आहे सो बिल्कुलु ॻारे थो ऐं उहे जेके असरात आहिनि जंहिंजे करे थिक वॉल्स थी वञनि थियूं ऐं जेको आहे सो गाल ब्लैडर जूं ऐं जंहिंजे करे उन में चर्बी इकट्ठा थी वञे थी, उहा गलणु शुरू थी वञे थी ऐं पेशंट खे जेकी तकलीफ़ आहे उहा घटिजणु शुरू थी वञे थी। बेशक मेडिसिन्स पंहिंजो ॾींदा आहियूं लेकिन इहे बि शयूं गॾु पेशंट खे जेको आहे सो ॾियण सां काफ़ी अफ़ाको अची वेंदो आहे। त मां हमेशह चाहे अच्छा इहा ई साॻियो ई नुस्ख़ो तव्हां चाहे किडनी स्टोन कंहिंखे आहे उनखे बि तव्हां ॾींदो त उन जो बि इहे स्टोन जेको आहे सो ॻरणु शुरू थी वेंदा आहिनि। लेकिन ख़ासि करे गाल ब्लैडर जे हवाले सां ॻाल्हि कयां त गाल ब्लैडर में इहो नुस्ख़ो तमामु कामयाबु आहे ऐं असां इहो ई नुस्ख़ो जेको आहे सो दोस्तनि खे ॿुधाईंदा आहियूं। इन मां काफ़ी सारो
0: सर तमामु इहो बहितरीन हिकिड़ो तव्हां नुस्ख़ो ॿुधायो, मां चवंदुसि इहो नुस्ख़ो अञा बि तव्हां रिपीट कयो जेके दोस्त न सम्झी सघंदा आहिनि, छो जो हिकु दफ़ो पहिरियों उन्हनि जो तवजो बि घटि हूंदो आहे त भले हिकु दफ़ो रिपीट कयो जीअं उहे बि आसानी सां उनखे नोट बि करे सघनि, ॿुधी बि सघनि ऐं असीं उनखे चवंदासीं 0301-2196-8051 ते अवां खां कॉल करे पुछी भी सघनि था नुस्को।
1: बिल्कुल, जैतून जो तेल जेको आहे सो मशहूर हूंदो आहे। हिन में जैतून जे तेल में ॿ क़िस्म जा तेल ईंदा आहिनि। हिकिड़ो ईंदो आहे मालिश जे हवाले सां जेको, ऐं ॿियो ईंदो आहे यानी पीअण जे हवाले सां। पीअण जे हवाले सां तव्हां कंहिंखे बि कंहिं सुठे मेडिकल स्टोर वारे खे या पंसार वटि वेंदो या कंहिं वॾे सुपर जनरल स्टोर
0: ते, पीअण मतिलबु खाइण में, खाधे पीते में, खाधे पीते में
1: इस्तेमालु कजे थो। एक्स्ट्रा वर्जन ऑयल उनखे चइबो आहे, एक्स्ट्रा वर्जन ओलिव ऑयल। ॿाहिरिनि मुल्कनि जा बि अचनि था असां वटि, जा पाकिस्तान जा बि अचनि था, कहिड़ो बि मिली वञे त वधीक उहो बहितरु आहे। एक्स्ट्रा वर्जन ऑयल जे नाले सां, यानी जेको पीअण जो या खाइण जो तेल इस्तेमालु कबो आहे, उहो चमचो हिकिड़ो ऐं चमचो सिंधी माखी जो चमचो जेको आहे सो लीमे जे रस जो, इहे तव्हां पाणी में जेको आहे सो नीम गरम पाणी में विझी करे ऐं इस्तेमालु कराईंदो पेशेंट खे, त अलाह ताला जी महिरबानी सां चाहे किडनी स्टोन आहे चाहे गाल ब्लड स्टोन आहे उहा जेको आहे सो बिल्कुलु ख़तमु थी वञे थी।
0: तमामु बहितरीन सामिन खे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जीअं मेहरापुर FM 94 तव्हांजी ख़िदमत में लाइव पेश कयो पियो वञे। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर असांजे स्टूडियो में मौजूदु आहे, जेको मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहियो आहे। डॉक्टर साहिबु हर अरबा ख़मीस जुमो छंछरु आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पुटरा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। डॉक्टर साहिबु तव्हांजो तमामु घणियूं महिरबानियूं। डॉक्टर साहिबु तव्हां आख़िर में असांजे मौज़ ॿुधंदड़नि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा साईं?
1: जी सर, बिल्कुलु काल जे तरफ़
0: हा काल हिकिड़ी शामिलु कंदा हलूं था। पहिरीं ॾिसूं किथां जो कॉलर असां सां गॾु हूंदो, पर हीअ बि मिसकाल थी चुकी आहे, तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा?
1: जेको आहे सो पैगाम इहो ई हूंदो आहे त 5 वक़्त जी निमाज़ जी पाबंदी ज़रूरी आहे, सदिको ज़रूरु ॾींदा कयो, ऐं सदिके सां जेको आहे सो हर बीमारी हर तकलीफ़ दूरि थिए थी। ऐं उनखां अलावा जेके बीमार आहिनि उन्हनि जे लाइ या हॉस्पिटलाइज़ आहिनि उन्हनि जे लाइ ज़रूरु दुआ कंदा कयो, या जेके बे औलाद आहिनि उन्हनि जे लाइ ज़रूरु दुआ कंदा कयो, ऐं असांखे ज़रूरु दुआ में यादि कजो। वॾी महिरबानी।
0: प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि मूंखे ॿुधाईंदा हलूं डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो माहिर डॉक्टर। डॉक्टर साहिबु हर अरबा ख़मीस जुमो छंछरु आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पुटरा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। 0301-2196-8051 अवां कंहिं बि वक़्तु डॉक्टर साहिबु सां राबतो करे सघो था। काल जो सिलसिलो अञा बि जारी आहे। डॉक्टर साहिबु पैगाम पंहिंजो ॾेई चुको आहे, पर असांजी कोशिशि हूंदी आहे त वरी बि जेको काल करे थो भला उनखे डॉक्टर साहिबु शामिलु कंदा हलंदा, हिकु बि काल शामिलु करे था छॾियूं बिहारी करे। अस्सलाम वालेकुम।
2: वालेकुम सलाम
0: साईं, मुंहिंजा केरु साहिबु पियो ॻाल्हाए? जी जी, भले कार चवंदा अली नवाज़ साहिब खे ठीकु आहियो, त भई ठीकु आहे मुंहिंजा साईं? दुआ आहे अलहमदुल्ला। छा पुछंदा साईं डॉक्टर साहिब खां?
2: डॉक्टर
0: साहब खबे पासे या सॼे पासे या मथे सीने खां या हेठि पेट खां?
2: हेठि
0: पेट खां साईं खे। बिल्कुलु ठीकु आहे, ॿुधो FM ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो। जी सर डॉक्टर साहिबु।
1: जी साईं बिल्कुलु, जेके ॿुधाईंदासीं त पासे जो सूरु आहे या खोड़ सारा असबाब आहिनि, को किचरो अची वेंदो आहे या UTI इन्फेक्शन थी वेंदो आहे या स्टोन हूंदो आहे या जेको आहे सो गैस्ट्रिक पेन बि पइजी सघे थो। सो उन अधे खे इहो ई चवंदासीं, हिक त जेको आहे सो जीरो सौंफ़ अधु चमची रोज़ाना राति जो पाणी में काढ़े ऐं उहो काढ़ो पीअनि, इनशा ताला फ़र्क़ु पइजी ईंदो। वरना रूबरू क्लिनिक ते, सुभाणे मां क्लिनिक ते हूंदुसि त रूबरू ॾेखारे वञनि त वधीक बहितर।
0: तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहिबु। सामिन, डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो माहिर डॉक्टर आहे। गुर्दे जी पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, पिते जी पथरी आहे, नक जी हॾी वधियल आहे, गले जा गुदूद वधियल आहिनि, का बि बीमारी लाइलाज न आहे। अव्हां खे पुराणे खां पुराणो स्किन जो मसइलो आहे, जीअं 2022 खां वठी असीं अक्सर ज़िकिर कंदा आहियूं त स्किन जा तमामु घणा इशूज़ आया ऐं काफ़ी मरीज़ अहिड़ा जिन खे 5 साल 4 साल 3 साल थिया आहिनि ऐं उन्हनि खे 10 साल थिया आहिनि, स्किन जा प्रॉब्लम्स आहिनि ऐं उहे सिहतयाब नथिया थियनि पिया। तव्हां कुझु चवणु चाहियो था डॉक्टर साहिबु?
1: माशाल्लाह काफ़ी सारा पेशंट्स जेको असां डील कया आहिनि ऐं अलहमदिल्ला काफ़ी सारा उन्हनि खे शिफ़ायाब थी चुकिया आहिनि।
0: तमामु बहितरीन, त जुलिघणी 10 सालनि जो पेशेंट आहे स्किन जो, त उहे बि सिहतयाब थी वञनि था मरीज़। भले स्किन जो प्रॉब्लम आहे, नक जी हॾी वधियल आहे, गले जा गुदूद आहिनि, अवां खे फालिज आहे, जेके बिल्कुलु बि घुमी न आहिनि सघंदा, या जिन खे संदनि जो सूरु, जोड़नि जो सूरु, जेके कुंदरक वारा आहिनि, डॉक्टर साहिबु वटि अहिड़ा बि मरीज़ आया जेकी गाॾी मां लहंदा कोन हुया, पर वक़्तु गुज़रण खां पोइ जॾहिं डॉक्टर साहिबु इलाजु शुरू कयो त उन्हनि जो इहा पोज़ीशन बि थी त माना उहे सिहतयाब थी विया ऐं पाण डॉक्टर साहिबु वटि ईंदा हुआ। हे काल जे कालर जी तरफ़ ईंदासीं। अस्सलाम वालेकुम। जी अदा, केर साहब पियो ॻाल्हाए? नज़ीर खोसो साहब खे भलेकार चवंदा। बलोचिस्तान खां ॻाल्हायो पियो। बलोचिस्तान किथां ॻाल्हायो पिया मुंहिंजा साईं? अच्छा, सोबतपुर बलोचिस्तान खां। छा पुछंदा डॉक्टर साहिब खां?
2: डॉक्टर साहब असां इहो पुछंदा हुआसीं त मां जेको आहे सो सुबुह जो उथंदो आहियां त मथे में सूरु हूंदो आहे, अधु मथे में सूरु।
0: अच्छा, अधु मथे में सूरु हूंदो आहे, सॼे पासे न खॿे पासे न?
1: बलोचिस्तान मां जेको कॉल कई आहे ऐं खफ़ान जो सूर या मेग्रीन पेन या अधु मथे जो सूर चवंदा आहियूं त इन हवाले सां असांखे चवंदासीं त असां वटि होम्योपैथिक में कामयाबु इलाजु मौजूदु आहे, जेकॾहिं काफ़ी दफ़ा ॿिए हंधि इलाजु कराए चुको आहे, फ़र्क़ु न पियो आहे त असां वटि मेहरापुर जेको आहे सोचंदा आहियूं रूबरू ॾेखारे दवा वठी सघनि था, छो जो काफ़ी सारा बलोचिस्तान जा दोस्त असां वटि ईंदा
0: आहिनि। जीअं पहिरियां ईंदा झलमंग सी बलोचिस्तान खां, उस्ताद मोहम्मद बलोचिस्तान खां, त हीअ बि उतां जो असां
1: वटि पेशेंट बलोचिस्तान जा मौजूदु आहिनि जेके कोर्स ते आहिनि ऐं ईंदा आहिनि। बहरहाल अधे खे ॿुधाईंदासीं त उस्ताद कुद्दूस हिकिड़ो ख़मीरा माजून ईंदो आहे, फ़िलहालु जेकॾहिं असां नथा अची सघनि त उहो तव्हां वठी करे अधु चमची सुबुह शाम नेराने इस्तेमालु करे सघंदा ऐं ख़सख़स राति जो अधु चमची खीर में काढ़े ऐं उहो पीअनि, इनशा ताला उन सां बि अलाह ताला हुनखे काफ़ी शिफ़ा ॾींदो।
0: तमामु घणी महिरबानी सामिन खे ॿुधाईंदा हलूं। सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं इस्पताल नवाब शाह डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। 0301-2196-8151 डॉक्टर साहिब जो नंबर आहे। डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾींदा आहिनि, मालूमात ॾींदा आहिनि असांजे मौज़ूज़ ॿुधंदड़नि खे, ऐं अलाह ताला जे हुकुम सां उहे मरीज़ सिहतयाब थी वञनि था। का बि बीमारी लाइलाज नाहे, अव्हांखे कॾहिं बि मायूस नाहे थियणो। मथे जो सूरु हुजे, अधु मथे जो सूरु आहे, इन खां अलावा तिरी वधी वञे थी, हेपाटाइटिस बी आहे, सी आहे, जिगर जूं ॿियूं बीमारियूं आहिनि, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाजु कंदा आहिनि। जंहिंजो कदु नंढो आहे, औरतुनि या मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाजु कनि था। इन ते प्रोग्राम जो बि वक़्तु पंहिंजे पुॼाणी जे तरफ़ ई वञे पियो, पर इन खां पहिरियां असां हिकिड़ी ॻाल्हि अञा प्रोग्राम में शामिलु कंदा हलूं था, ॾिसूं किथां जो कॉलर हूंदो। अस्सलाम वालेकुम।
2: औलाद
0: न थी थिए पई। डॉक्टर साहिब अव्हां खे ॿुधाईंदो, अव्हां FM ॿुधो या हिते लाइन ते रहो, ॿुधो। जी डॉक्टर साहिब,
1: बिल्कुलु आदि खे चवंदासीं त हिकु त जेके हुनजो टेस्टूं मुकमल आहिनि थियल त उहे रूबरू खणी अचनि ऐं ॾेखारे, हुन जो इलाजु बहरहाल होम्योपैथिक में मौजूदु आहे ऐं हुनजी जॾहिं पेशेंट साम्हूं
0: जी
2: साईं
0: तव्हां FM ॿुधो या वरी डॉक्टर साहिब खे ॿुधो।
1: बिल्कुलु मां आदि खे
2: चवंदो
0: हा ॿुधो ॿुधो,
1: इलाजु मौजूदु आहे ऐं अव्हां रूबरू अचो ऐं अव्हां टेस्टूं खणी अचो, तव्हांखे दवा ॾींदासीं। ॾियण जी ज़ात रब ताला जी आहे, शिफ़ा उहो ई ॾींदो आहे, पर असां वटि होम्योपैथिक में अहिड़ा केसिस काफ़ी असां डील कया आहिनि जिन सां अलाह ताला जी महिरबानीअ सां औलाद थी वियो आहे, चाहे 5 साल जो हुजे चाहे 20 साल जो हुजे, उनखे औलाद थी वियो आहे।
0: बिल्कुलु यकीन मां सम्झा थो अधे डॉक्टर साहिब जो सवाल जो जवाबु ॿुधी वरितो हूंदो, त जेके तव्हांजो रिपोर्टूं आहिनि, जेके तव्हांजो टेस्टूं आहिनि, उहे खणी करे तव्हां डॉक्टर साहिब खे रूबरू ॾेखारियो। अलाह सांजी ज़ात ॾियण वारी आहे। सामिन प्रोग्राम जो बि वक़्तु पंहिंजे पुॼाणियुनि जे तरफ़ ई वञे पियो। डॉक्टर साहिबु हर अरबा, ख़मीस, जुमो, छंछरु, आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पुटरा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाजु कंदा आहिनि। 0301-2196-8151 असांजो نمبر ہے لائیو کال جو ان کے علاوہ ڈاکٹر صاحب جو بھی ساگو نمبر ہے اواں کہیں بھی وقت ڈاکٹر صاحب سے رابطہ کر سکو تھا جڑے بھی دعاؤں جے لا ہتھ کھنو اساں کے پنج دعاؤں میں ضرور یاد رکھ جو بے پروگرام تے دیندا اجازت اللہ نگہبان اللہ واہی